Und jemand sagt, dann ist das kein Wunder. Gott ist und was sieht, dann hat es verweisen und Jesus zu nahmen. Aber die Bibel sagt, dann ist das kein Wunder. Gott ist und was sieht, dann hat es verweisen und Jesus zu nahmen. So ist das kein Wunder. Gott ist und was sieht, dann hat es verweisen und Jesus zu nahmen. Nun, wenn wir die Samaria ist, संस्थाको सम्पूर्ण सेवा सदस्य महानुभावहरूलाई संस्थाको सेवा सदस्य परिचय पत्र वा नेपाल सरकारले प्रमाणित गरी जारी गरेको फोटो सहितको परिचय खोल्ने कागजातका साथ उपस्थित भइदिनु होला।